फिर ना करत विचार, तुही दरिया तुही करिया, तुझै ते निस्तार। बंदे बंदगी एक तियार,

0: अगौ क्यों नहीं जाए सर्वरह समाए ये काठी तिलक दयाल प्रभ ते जन लगे भगते हर गुरु नानक परस्यो ते इत उत सदा मुक्ते हर गुरु नानक जिन परस्यो ते इत उत सदा मुक्ते
1: ਰੱਬ ਦਾ ਤੂੰ ਦਾਤਾਰ ਪਰਿਉ ਜਾ